कोई वहा आहा नाचे नाचे सारे हसे आहा नाचे नाचे सारे जवा आहा नाचे नाचे।